दैवजात दुखे भरता दोष ना कुणाचा। हे श्रीरामाने कितीही वेळा पटवून सांगितलं तरी भरताचे डोळे कोरडे होईनात। तो पुन्हा पुन्हा श्रीरामांना आग्रह करीत होता, तुम्ही परत चला, राज्याभिषेक करवून घ्या। भरताप्रमाणेच भरताबरोबर आलेल्या ऋषीजनांनी पुष्कळ आग्रह केला, पण श्रीरामांनी नम्रपणे नकारच दिला। ते म्हणाले, भरता, पित्राज्ञेनं मला वनवास आणि तुला सिंहासन मिळालं आहे, तू परत जा आणि अयोध्येचं राज्य कर, हेच धर्म आणि उचित आहे। पित्राज्ञेप्रमाणे 14 वर्षे वनवास भोगून मी सीता लक्ष्मणासह अयोध्येत येईन। श्रीरामांच्या या उत्तरानं निराश झालेला भरत गहिवरला आणि श्रीरामांच्या पादुकांना स्पर्श करून करुणार्द्र स्वराने म्हणाला, तात गेले माय गेली भरत आता पोरका, तात गेले माय गेली भरत आता पोरका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। वैन तेयाची भरारी काय मशका साधते, का गजाचा भार कोणी अश्वपृष्ठी लादते, राज्य करणे राघवांचे अज्ञ भरता शक्य का, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। वंश रीती हेच सांगे थोर तो सिंहासनी, सान तो सिंहासनी का ज्येष्ठ ऐसा काननी, दान देता राज्य कैसे या पदांच्या सेवका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। घेतला मी वेश मुनीचा सोडताना देश तो, कैकईसा घेऊ माथी का प्रजेचा रोषतो, काय आज्ञा आगळी ही तुम्हीच देता बालका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। पादुका या स्थापितो मी दशरथांच्या आसनी, याच देवी राज्यकर्त्या कोसलाच्या शासनी, चरण चिन्हे पूजुनी ही साधितो मी सार्थका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। राम नाही, राम नाही, चरण चिन्हे राहू द्याही मंदिरी, नगर सीमा सोडुनी मी राहतो कोठे तरी, भास्कराचा किरण रेखा सांध्यकाळी दीपिका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। चालवितो राज्य रामा दुरुन तुम्ही येईतो, मोजितो संवत्सरे मी वाट तुमची पाहतो, नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रा सारखा, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। सांगता तेव्हान आले चरण जरका मागुती, त्या क्षणी या तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती, ही प्रतिज्ञा ही कपाळी पाऊलांची मृत्तिका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका।